0: तो दादाब
1: पुत्र वा
0: राजी नकुला सनेला ताउला नकुला या ये पनंगा ये
1: ताउला
0: पाली माना
1: ताउला पाली कालेर
0: आयो तो त्यासा ditolak ये उमाजाक damai ditolak ku Prabu Srianta karinang tos keun urang persiapan nampi serangan ye
1: kapin